आमदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आयएनएस मालवण भारतीय नौदलात सहभागी, समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैनिक.